सुप्रभात श्रोते हो, FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार, भारती सौर 27, ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच दिनांक 17 जून 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:30 झालेली आहेत. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 17 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्राव. या विषयावर आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रशांत भंडारकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940076725601 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी आणखीन एक निवेदन आहे का. आज बुधवार दिनांक 17 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे किडनी आजाराची कारणे आणि लक्षणे. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर पंकज जवांधिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

श्रोते हो, आपण ऐकल्यात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत. रचलं होतं यशवंत देव यांनी.

श्रोतेहो, शाहीर प्रभाकर यांनी रचलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत बाळ पळसुले यांचं होतं.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. श्रोते हो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 17 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्राव. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रशांत भंडारकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं आणखीन एक निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 17 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे किडनी आजाराची कारणे आणि लक्षणे. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर पंकज जवांधिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमात आता ऐकूया सुचित्रा कातरकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया रेखा गंधेवार यांनी रचलेलं गीत, स्वर आणि संगीत अशोक गोकर्ण यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत आहात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीत लिहिलेलं आहे पंडित सावळाराम यांनी आणि संगीत दिलं आहे स्नेहल भटकर यांनी.

गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचे निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 17 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्त्राव. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रशांत भंडारकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

श्रोतेओ मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 17 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे किडनी आजाराची कारणं आणि लक्षणे. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर पंकज जवानधिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 69400067 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: कार्यक्रम जारी रहेगा इस अंतराल के बाद।
1: QR कोड स्कैन करा, 5,000 चा कैशबैक मिळवा, वाह दिवस वसूल झाला।
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी।
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
5: हर घर सूर्यघर।
6: मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
7: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
4: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
7: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी। ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे। भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे। आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे। यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे। त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे।
4: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है। ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
6: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे, तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे। परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
4: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है, वो अभूतपूर्व है, अकल्पनीय।

0: डॉक्टर प्रशांत मांडरकर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. सर्वप्रथम सांगा की रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्राव म्हणजे नेमकं काय?
1: उलटी होताना पुष्कळदा साधा अन्न उलटीतून पडतं, पण उलटीतून जर रक्त आलं त्याला आपण रक्ताची उलटी असं सिम्पल त्याची व्याख्या आहे. आणि गुदद्वारातून रक्तस्राव जेव्हा शौचाला गेल्यावर तुम्हाला जर रक्त दिसलं लाल रक्त तो गुदद्वारातून रक्तस्राव असा समजला जातो. आता रक्ताची उलटी सुद्धा ही दोन तीन प्रकारांनी स्पष्ट होते,
0: म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न विचारला.
1: तर लाल भडक फ्रेश रक्त दिसू शकतं उलटीत. कधी थोडस रक्तस्राव जर तो पोटात कायम राहिला काही वेळ तर थोड्या वेळाने त्याचं काळपट रंग तयार होतो, त्यामुळे काळ्या रंगाची उलटी झाली ते सुद्धा रक्त म्हणूनच मानलं जातं. कधी कधी रक्ताचे थक्के म्हणजे क्लॉट्स सुद्धा पडतात. तर ह्या तीन प्रकारे रक्ताची उलटी ही पेशंटला आढळते. तसंच गुदद्वारातून रक्तस्राव हा सुद्धा जर रक्तस्राव आतड्यामध्ये झाला असेल आणि तो काही तासांपूर्वी झाला असेल थोड्या वेळाने ते लालभडक रक्त काळं होऊन जातं. तर जितक्या वेळ जास्त आतड्यामध्ये रक्त होतं ते फ्रेश लाल भडक न दिसतं मग ते काळं दिसतं. तर त्यामुळे गुदद्वारातून होणारा रक्तस्राव सुद्धा हा लाल भडक दिसू शकतो किंवा असा कथ्या कलरचा किंवा मरून कलर ज्याला म्हणतो तसा दिसू शकतो किंवा डांबरासारखा काळा दिसू शकतो. आणि जेव्हा हा काळा शौच होते त्याचा एक टिपिकली खूप घाणेरडा असा वास येतो.
0: हा
1: तो जरा एकदम वेगळाच असतो. तर त्यामुळे डार्क ब्लॅक टारी स्टूल्स त्याला मेडिकल भाषेत म्हणतात की डांबरासारखा काळा आणि असे असे अतिशय घाणेरडा असा वास असलेला तो सुद्धा रक्तस्राव मानला जातो. म्हणजे नुसतं लालभडकच रक्त जायला पाहिजे असं काही नाही, काळ्या रंगाचं रक्त सुद्धा हे काळ्या रंगाची उलटी किंवा काळ्या रंगाची शौच याला सुद्धा आपण रक्तस्राव म्हणतो.
0: तर रक्ताची उलटी होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत?
1: आता रक्ताची उलटी ही साधारण वरच्या पचन संस्थेतून रक्तस्राव जेव्हा होतो तेव्हा रक्ताची उलटी होते. जर वरची पचन संस्था म्हणजे मुखापासून ही आपली पचन संस्था सुरू होते, मग नंतर आहार नळी म्हणजे इसोफेगस म्हणजे फूड पाईप किंवा अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर किंवा हिंदीमध्ये आमाशय त्याला म्हणतात, इंग्रजीत मेडिकल भाषेत त्याला स्टमक म्हणतात, उदर म्हणजे ॲब्डोमिन आणि स्टमक म्हणजे जठर. तर जठरातून झालेला रक्तस्राव हा सुद्धा उलटीच्या रूपाने रक्तस्राव म्हणून येतो. नंतर जठरानंतर येतं छोटं आतडं म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन. त्या स्मॉल इंटेस्टाइनच्या सुरुवातीचा एक 10 सेंटीमीटरचा जर भाग असेल त्याच्या पलीकडे रक्तस्राव झाला तर तो सहसा उलटी मार्फत दिसत नाही, कारण त्याच्यानंतर होणारा रक्तस्राव सहसा पुढे पुढे जाऊन तो गुदद्वारातूनच स्पष्ट होतो. तर लहान आतड्याच्या सुरुवातीचा होणारा रक्तस्राव, जठरातून होणारा रक्तस्राव आणि अन्ननालिकेतून होणारा रक्तस्राव याच्यातून रक्ताची उलटी होते. तर याचे प्रमुख कारण जर आपण प्रत्येक अवयवाचा जर रोग धरला तर आता आपण अन्ननलिकेपासून सुरुवात करू. अन्ननलिकेचं सगळ्यात कॉमन कारण जे आहे रक्तस्राव होण्याचं ते म्हणजे फूड पाईपमध्ये म्हणजे अन्ननलिकेमध्ये मोठे मोठे व्हेन्स म्हणजे नसा मोठ्या होणे तयार होणे आणि त्या फुटणे, हा फुगणे आणि फुटणे. आणि त्याचं प्रमुख कारण हे लिव्हरचं सिरोसिस आहे. कारण अन्ननलिकेकडून जाणारा रक्तप्रवाह हा प्रथम लिव्हरकडे जातो. जर लिव्हर सिरोसिस झालं किंवा लिव्हरला जाणारी नस जर बंद असेल तर तिथे एक प्रकारचा रक्तदाब वाढतो, त्याला पोर्टल हायपरटेन्शन असं म्हणतात. जो सामान्य रक्तदाब तो वेगळा, त्याला सिस्टमिक हायपरटेन्शन म्हणतात. पण जेव्हा लिव्हरच्या आतमधला रक्तदाब वाढतो त्याला पोर्टल हायपरटेन्शन म्हणतात. तर त्यामुळे पूर्ण पचन संस्थेचं रक्त आधी लिव्हरकडे जातं, जसं तिथे लिव्हरमध्ये त्यांना हाय प्रेशर मिळतं तर ते रक्त बॅक येतं असं म्हणजे पाठी येतं. तर त्यामुळे मोस्ट कॉमन त्याचं कारण अन्ननलिकेत असतं. अन्ननलिकेचं रक्त प्रॉपरली लिव्हरमध्ये पोहोचू शकत नाही तर त्यामुळे ते रिटर्न होऊन ते अन्ननलिकेतल्या नसा जाड होऊन त्या फुगतात आणि फुटतात आणि त्यातून रक्ताची उलटी होते. याला मेडिकल भाषेत इसोफेजियल व्हरायसिस म्हणतात. तर सगळ्यात मोठं कारण रक्ताच्या उलटीचं म्हणजे इसोवेल व्हरायसिस, ज्याच्यामध्ये सिरोसिस ऑफ लिव्हर हे सगळ्यात प्रमुख कारण. नंतर साधी ॲसिडिटीनी सुद्धा आपल्याला कधी कधी रक्ताची उलटी होऊ शकते. तीव्र साधी ॲसिडिटी नाही म्हणत मी त्याला, तीव्र रिफ्लक्स इसोफेजायटिस. जर ॲसिडिटीमुळे अन्ननलिके छाले झाले तर अल्सर झाले तर त्याच्यातून रक्तस्राव होऊ शकतो. अन्ननलिकेचा कॅन्सरनी रक्तस्राव होऊ शकतो. नंतर कधी कधी अतिशय व्हायलेंटली म्हणजे जोरात खोकला आला किंवा जोरात उलटी झाली तर लक्षात येतं की आधी साधी उलटी होते आणि मग अचानक थोडंसं रक्त येतं त्याला.

एलजीएम हॉस्पिटल धंतोली नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे रक्ताची उलटी आणि गुद्धद्वारातून रक्तस्राव. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. श्रोते हो, आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील, तर तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा.

0: कॅलरी विस सिंड्रोम असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ज्या हाय प्रेशरनी उलटी किंवा खोकला येतो त्याच्यामुळे आतलं जे स्किन असतं, आतली जी लायनिंग असते ती तडकते आणि त्याच्यातून एक ती आतली म्हणजे ती लायनिंग अन्ननलिकेची किंवा जठरची फुटून फाटून त्याच्यातून रक्तस्राव होतो, त्याला मॅलरी विस म्हणतात. हे असे चार पाच अन्ननलिकेचे रोग जर आपण पाहिले तर रक्तस्राव होण्याचे हे चार पाच प्रमुख कारण आहेत. नंतर आपण जठरमध्ये जाऊया. जठर आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळ्यात कॉमन कॉज ऑफ रक्ताची उलटी होण्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे पेप्टिक अल्सर. म्हणजे जो आपण म्हणतो ना कोणाला पेशंटला अल्सर झाला, अल्सर होणे म्हणजे काय तर ऍसिडच्या प्रमाण प्रभावाखाली जेव्हा पोटात किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीला, मी तुला तुम्हाला म्हटलं की लहान आतड्याच्या सुरुवातीचा रक्तस्राव हा उलटीद्वारे येतो तर त्याला अल्सर म्हणतात. तर ड्युओडेनल अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर हे जे आपण शब्द ऐकतो ते सगळ्यात कॉमन कारण. नंतर मग अन्ननलिकेमध्ये सॉरी जठरमध्ये सुद्धा व्हरायसेस होऊ शकतात. जे मी आहारनळीच्या फुगलेल्या व्हेन्स सांगितल्या तशा प्रकारच्या नसा गॅस्ट्रिक म्हणजे स्टमकमध्ये सुद्धा होऊन त्याला गॅस्ट्रिक व्हरायसेस असं म्हणतात. नंतर कॅन्सर ऑफ द स्टमक किंवा कॅन्सर ऑफ ड्युओडेनम याच्यातूनही रक्तस्राव होऊ शकतो. कधी कधी पचन संस्थेला संलग्न असे दोन संस्था ग्रंथी आहेत, लिव्हर आणि पॅन्क्रियास. तर लिव्हर आणि पॅन्क्रियासमधनं होणारा रक्तस्राव हा सुद्धा कधी कधी छोट्या आतडीच्या सुरुवातीला म्हणजे ड्युओडेनममध्ये पोहोचून तिथून रक्ताची उलटी होऊ शकते. नंतर एक महत्वाचं कारण म्हणजे पेनकिलर्स, जे आपण वरच्यावर कोणी जर खात असेल तर त्या पेनकिलर्सनी सुद्धा अल्सर्स होतात किंवा छाले येतात.
1: पण सर पेनकिलरनी छाले होण्याचं कारण काय?
0: पेनकिलरनी हे जे पोटाच्या आतलं जठरच्या आतलं जे प्रोटेक्टिव्ह लायनिंग असतं ते तुटतं.
1: अच्छा.
0: हां, तर त्याच्यामुळे प्रोस्टाग्लँडिन्स नावाचे केमिकल्स असतात जे की पोटासाठी जठरासाठी प्रोटेक्शन असतात. तर हे जे पेनकिलर्स असतात हे प्रोस्टाग्लँडिन्सच्या विरुद्ध काम करतात. तर त्यामुळे जे एक प्रोटेक्टिव्ह आवरण असतं ते आवरण तुटतं आणि मग त्या पेनकिलर्सनी आणि मग ॲसिडच्या सुद्धा प्रभावाखाली हे अल्सर्स होतात. कधी कधी साधे छाले होतात, कधी कधी नुसतंच गॅस्ट्रायटिस म्हणजे स्टमक असं लाल भडक होऊन जातं किंवा जर वरच्या स्तरावर फक्त छाले झाले त्याला इरोजन्स म्हणतात आणि कधी कधी मोठे मोठे अल्सर्सही होऊ शकतात. मग याच्या मागे कधी कधी खूप मोठे मोठे सुद्धा रोग राहू शकतात, सिरियस रोग राहू शकतात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात एलजीआय हॉस्पिटल धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्राव. आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर प्रशांत भंडारकर. श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. डॉक्टर, आपण रक्ताच्या उलटीबद्दल बोलत होतो तर याची वेगवेगळी कारणं आपण सांगितली आणि तुम्ही असं सांगितलं की पेनकिलरमुळे पण हे होऊ शकतं. कोणाला म्हणजे कुठला आजार असेल आणि त्यांना जर पेनकिलर दिल्या जात असतील मग अशा वेळी त्यांनी काय करावं?
0: तर पेनकिलर एखाद दुसरं पेनकिलर क्वचित खाल्लं तर सहसा रक्ताची उलटी होणार नाही. पण त्यांना जर काही काही प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स जर असतील, स्पेशली ॲडव्हान्स्ड एजमध्ये जर पेनकिलर्स खूप जास्त प्रमाणावर खाल्ले, खास करून जर उपाशापोटी पेनकिलर्स घेतले तर मग ही रक्ताची उलटी होण्याची शक्यता जास्त येते. त्यामुळे शक्यतो पेनकिलर क्वचित खाताना सुद्धा उपाशापोटी न घेता काही थोडासा नाश्ता किंवा जेवण घेतल्यावर खायचं, अंशापोटी पेनकिलर घेऊ नये. आणि तुम्ही जर जास्त काळात जर पेनकिलर घेणार असाल तर त्याच्यासोबत ॲसिडिटी कमी करणारे म्हणजे प्रोटॉन पम्प इनहिबिटर्स नावाचे काही औषधं असतात, प्रमुख त्याचे पॅन्टोप्रेझॉल, ओमेप्रेझॉल, रेबेप्रेझॉल या नावाचे औषधं असतात, तर ते पेनकिलर्ससोबत दिल्या जातात जेणेकरून पेनकिलर्सने होणारे जे साईड इफेक्ट्स असतात, इतरही साईड इफेक्ट असतात पेनकिलर्सचे, नुसतं पोट दुखू शकतं, पोटात क्रॅम्स येऊ शकतात, कळा येऊ शकतात, साधी उलटी होऊ शकते आणि रक्ताची उलटी होऊ शकते. पण हे जर तुम्ही प्रोटॉन पम्प इनहिबिटर जर त्याच्यासोबत पेनकिलरसोबत घेतले तर पेनकिलरचे होणारे साईड इफेक्ट्स कमी होतात. तर त्यामुळे ही दक्षता घेणे, पेनकिलर्ससोबत प्रोटॉन पम्प इनहिबिटर्स घेणे किंवा मग उपाशापोटी न खाता काहीतरी भरल्यापोटी हे पेनकिलर्स घेणे.
1: डॉक्टर भंडारकर, एक फोन येतोय. हॅलो हॅलो.
2: एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर साहेबांना.
0: हा, आपलं नाव सांगा सर.
2: माझं नाव आहे रवींद्र.
0: हा नमस्कार, बोला.
2: हा डॉक्टर साहेब, आमचे एक मित्र आहेत, त्यांना क्रॉनिक

0: थ्रोम्बोसायटोपेनिया आहे, म्हणजे त्यांचे प्लेटलेट्स नेहमी कमी असतात क्रॉनिकली, अप टू 60,000 पर्यंत ते कमी होतात, आणि त्यांना आर्थरायटिस पण आहे. मध्यंतरी ऑर्थोपेडिक सर्जननी त्यांना पेन किलर्स डिस्क्राईब केले, तर 2 महिने त्यांनी स्वतःहून त्या पेन किलर्स बंद केल्या, कारण त्यांना म्हणजे हॅमरेज व्हायची किंवा याच्यातनं रक्ताची उलटी होण्याची भीती वाटली. तर त्यांनी ते योग्य केलं का हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्ही म्हणाल की म्हणजे अॅनस मधून ब्लीडिंग झालं की त्या स्टूल्स काळ्या दिसतात बऱ्याच वेळाने, इतर रोगांनी जर का स्टूल काय झाला ब्लीडिंग मुळे जर का काय झालं तर हे डिफरेंशिएट कसं करायचं.
1: चालेल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पेन किलर्स बंद करून योग्य केलं का, जर तुम पेशंटला इतकं तीव्र वेदना होत असेल तर काही ना काही पेन किलर्स घेणं आवश्यक असतात. तर काही काही सेफ पेन किलर्स असतात, स्पेशली पॅरासिटामॉल वगैरे गोळी किंवा ट्रॅमॅडॉल या गोळ्या ह्या त्यातल्या त्यात सेफ असतात, त्यांनी रक्तस्त्राव होण्याची भीती एकदमच कमी होऊन जाते. किंवा मग डॉक्टरच्या सुपरविजनखाली तुम्ही स्ट्रॉंग पेन किलर्सही घेऊ शकता, पण त्याच्यासाठी घेण्यात येणारी योग्य खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. दुसरं काळे संडास आणि नुसता काळपट रंग ह्याच्यात पुष्कळदा फरक करता येतो. काळी संडास मी आधीच सांगितलं, डांबरासारखी ती काळी असते आणि त्याच्यात अतिशय दुर्गंध असा येतो, पण तेच जर आयरनच्या गोळीनी समजा काळी शौच झाली तर त्याच्यात थोडासा ब्लॅकिश ग्रीन म्हणजे थोडासा हिरवा डार्क हिरवा असा तो रंग येतो आणि इतका घाणेरडा वास नसतो. आणि स्पेशली पेशंट आपल्याला हिस्ट्री देतो की त्यांनी आयरनच्या गोळ्या घेतलेल्या आहेत.
2: डॉक्टर आणखीन एक फोन येतोय. हॅलो हॅलो
3: हॅलो
2: हां नमस्कार बोला.
3: हां नमस्कार, मी इथे छाया सरोजकर बोलत आहे.
2: हां बोला.
1: हां बोला.
3: मला 2022 मध्ये सर पॅनक्रियाज झालेलं होतं, पॅनक्रियाज मध्ये मला स्वेलिंग होती आणि आता हे पुन्हा मला 1 महिन्यानंतर आता मला लगेच पेन तसंच खूप पेन झालं आणि मी ऍडमिट झाली आणि डॉक्टरांनी मला पुन्हा म्हटलं की तुम्हाला चान्सेस आहेत 40-50%. तर सर हे मला नेहमी संपवायचं आहे पॅनक्रियाचं, कारण की हे कंटिन्यू असं एकदम मनामध्ये अशी भीती झाली आहे आणि आताही मला 1 महिना झाला मी ऍडमिट होऊन मी आता घरी आलेली आहे, पण पोट भारी भारी हेल्दी हेल्दी सध्या मी लाईटच खाणं खात आहे.
1: ताई धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारला, पण आजच्या विषयाशी तसा हा निगडीत प्रश्न नाही आहे. पण पॅनक्रियास वारंवार होणे, पॅनक्रियाटायटिस हा एक अतिशय सिरियस आजार आहे, तर याच्यासाठी तज्ज्ञाकडनं डायरेक्ट उपचार घेतलेला बरा, कारण त्याच्यात ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस, क्रॉनिक पॅनक्रियाटिस असे बरेच प्रकार असतात, त्याच्या उपचारच्या पद्धती असतात वेगळ्या असतात, त्याच्यातनं असं कायमस्वरूपी त्रासातच राहायला पाहिजे असं काही नाही, त्याच्यातनं मार्ग काढता येतो. पण त्याच्याशी तुम्हाला एखाद्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट तज्ज्ञाशी तुम्हाला भेटणं आवश्यक आहे आणि त्याच्या सुपरविजनखाली कायम राहणं आवश्यक आहे.
2: डॉक्टर, मूळव्याध आणि गुदद्वारा तुम्ही रक्तस्राव याचा काय संबंध आहे?
1: चल याच्याकडे आपण वळूया. तर गुदद्वारातून होणारं रक्त हा पण मी तुम्हाला सांगितलं की फ्रेश लाल लाल भडक असं रक्तस्राव होऊ शकतो. तर जितक्या पचन संस्थेच्या शेवटी शेवटी जो रक्तस्राव होतो, स्पेशली गुदामार्गातूनच रक्तस्राव झाला, कारण मी सांगितलं छोट्या आतड्यामधनं होणारा रक्तस्राव सुद्धा शेवटी ते रक्त पुढे पुढे पुढे पुढे जाऊन येणार ते शेवटी गुदद्वारातून, ते सहसा काळपट होऊन येणार. पण जर गुदद्वारात म्हणजे रेक्टम किंवा अॅनस जे टोकातून जर रक्त खास करून मूळव्याध ही जिथून शौच बाहेर येतो त्याला अॅनस म्हणतात, त्या अॅनसमध्ये हे पाईल्स होतात, हेमोरॅज किंवा पाईल्स किंवा मूळव्याध, तर इथून होणारा रक्तस्राव हा ताबडतोब पेशंटच्या नजरेला येतो. पुष्कळदा सुरुवातीला येणारी शौच जी असते ती नॉर्मल पिवळ्या रंगाची असते आणि नंतर चिरकांडीसारखं किंवा थेंबथेंब असं त्या नॉर्मल झालेल्या स्टूल्सवर ते रक्ताचे थेंब किंवा पिचकारी येते, तर याला आपण सहसा मूळव्याध किंवा पाईल्सनी होणारं रक्त आपण आहे असं मानतो. आणि बाकी अनेक कारण आहे गुदद्वारातून रक्तस्राव होण्याचे, कॅन्सर ऑफ द रेक्टम म्हणजे गुदद्वाराचा कर्करोग यांनी सुद्धा ब्लीडिंग होऊ शकतं, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा मोठ्या आतड्यावर अनेक प्रकारचे छाले होतात, कधी कधी ते छाले सुद्धा पेनकिलर्सनी होतात, कधी सिम्पल इन्फेक्शन अमिबिक डिसेंट्री बॅक्टेरियल डिसेंट्री यांनी सुद्धा मोठ्या आतड्यावर छाले होतात, त्याच्यातून जर रक्तस्राव झाला. नंतर एक सॉलिटरी रेक्टल अल्सर जर खूप शौचाला जोर लावला आणि खूप वेळ जर पायखान्यात कोणी बसत असेल तर त्याच्याने सुद्धा त्या जोराने सुद्धा रेक्टम म्हणजे गुदद्वारामध्ये रक्त छाला होऊन तिथून रक्तस्राव होऊ शकतो. तर अनेक प्रकारचे रोग आहेत ज्याच्यातून गुदद्वारातून रक्तस्राव होऊ शकतो. मूळव्याध आणि फिशर म्हणजे
2: डॉक्टर आपण आपला चर्चा अशीच चालू ठेवूया. एक फोन येतोय. हॅलो
4: हॅलो
2: नमस्कार.

0: आपलं नाव सांगा आणि कुठून बोलताय? कुठून बोलताय?
1: मी भिंगाबाई टाकळीहून बोलत आहे.
0: हा, विचारा, प्रश्न विचारा.
1: मला असं प्रश्न विचारत सरांना की माझ्या मिस्टरांना ना थोड्या थोड्या वेळाने ना लॅटरिनला जावं लागते. आता शुगर बीपी आहे, नॉर्मल आहे, पण ते पोटाशी रिलेशन आहे का त्याचं काही?
2: हो, आता जर हा खूप जुना सवयीचा भाग असेल तर त्याचं सिरियसनेस कमी होतो, पण अलीकडे जर पेशंटला हा त्रास व्हायला लागला की वारंवार शौचालयाला जावं लागत आहे, तर याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कधी कधी सूक्ष्म प्रमाणात सुद्धा रक्त जातं, त्याला ऑकल्ट ब्लीडिंग म्हणतात. त्याचा एक मी उल्लेख केला नाही की पाचव्या प्रकारे जो रक्तस्त्राव होऊ शकतो त्याला ऑकल्ट ब्लीडिंग म्हणतात. ते ब्लीडिंग नॉर्मल डोळ्यांना दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही त्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन स्टडी करता, केमिकल स्टडी करता, त्याच्यात रिपोर्ट येतो की ऑकल्ट ब्लीडिंग पॉझिटिव्ह, म्हणजे सूक्ष्म पद्धतीने रक्तस्त्राव होतोय. तर हे कधी कधी गंभीर कॅन्सरचं लक्षण असू शकतं, आणि स्पेशली जर अलीकडे काही पण बदल झालेला आहे शौचाच्या क्रियेत, एक नॉर्मल हॅबिट जी होती ती बदलून अचानक काही बदल झाला, तर जनरली आम्ही स्टूल टेस्ट करायला सांगतो. त्याच्यात जर ऑकल ब्लीडिंग पॉझिटिव्ह असलं तर मग आम्ही लगेच त्यांना कोलोनोस्कोपी करायला सांगतो. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा असा अचानक होणारा जो बदल असतो आपल्या सवयीमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालायचं नाही. खास करून जर पोटात दुखत असेल, भूक कमी झाली असेल, वजन कमी होत असेल, लाईक अलार्म सिम्पटम्स आपण म्हणतो, आणि अशा वेळेस मग एक साधे स्टूलची टेस्ट करायची लॅबोरेटरीत देऊन पॅथॉलॉजीमध्ये ऑकल ब्लीडिंग जर पॉझिटिव्ह आलं तर लगेच कोलोनोस्कोपी करून घ्यावी, आणि तसंही ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याच्यामागे कधी कधी कर्करोग सारखा मोठा आजारही लपलेला राहू शकतो.
0: गुदद्वारातून रक्त. डॉक्टर भंडारकर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला सांगा, फिशर आणि पाईल्स यामधला फरक काय?
2: तर फिशर आणि पाईल्स हे गुदद्वारातून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे सगळ्यात कॉमन कारण. पाईल्समध्ये पेनलेस ब्लीडिंग होतं, म्हणजे पेशंटला दुखत काहीच नाही, फक्त तिथे होणारे जे व्हेन्स असतात, म्हणजे रक्ताचा गुच्छा एक असतो तिथे तयार होतो, तो असा कंजेस्टेड आणि फुगून जातो, त्याच्यातून ब्लीडिंग होतं. ह्या पाईल्सच्या ब्लीडिंगमध्ये किंवा मूळव्याध झाला म्हणतात त्याच्यात सहसा पेशंटला पेन होत नाही. या उलट फिशर म्हणजे काय की जिथून संडास बाहेर येते ते बाहेरचं स्किन ते कडक शौच झाल्याने, कडक संडास झाल्याने ते फाटतं, आणि ते फाटल्याबरोबर तो ती जागा इतकी सेन्सिटिव्ह असते, इतकी हळवी असते की त्याच्यातून खूप सिव्हिअर पेन सुद्धा होतं. तर फिशरमध्ये पेन हे जास्त प्रमुख लक्षण आहे. रक्तस्त्राव सुद्धा होऊ शकतो, पण ते जे फिशरमधनं होणारं जे रक्तस्त्राव असतं ते एक शौचालयाशी एक रेश म्हणून जे जिथे जे कटलेलं आहे त्या त्याच्या लाईनीत बरोबर ते एक रेश स्टूल्सवर पेशंटला आढळते, पण फिशरमध्ये पेन हे फार जास्त प्रमुख लक्षण असतं, आणि पाईल्समध्ये ब्लीडिंग आणि पेन न होता पेनलेस ब्लीडिंग ज्याला म्हणतो, पाईल्सचं लक्षण पेनलेस ब्लीडिंग, फिशरचं लक्षण पेन मेनली आणि कधी कधी ब्लीडिंग.
0: अच्छा डॉक्टर, आपण या दोन्ही कारणांचं निदान कसं करतो?
2: हां, तर जेव्हा रक्ताची उलटी किंवा पचन संस्थेच्या वरच्या भागातून जेव्हा रक्तस्त्राव होतो, ज्याला आपण अन्ननलिका, जठर आणि ड्युओडेनम म्हणजे छोट्या आतडीची सुरुवात, इथून जेव्हा रक्तस्त्राव होतो त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एंडोस्कोपी, तोंडातून दुर्बीण म्हणजे कॅमेरा टाकून त्याच्यातून आपण टी व्हीवर बघतो, एक एक मिलीमीटर बाय मिलीमीटर आपल्याला तो भाग आपल्याला दिसतो, आणि ब्लीडिंग कुठून होत असेल तर ते चटकन आपल्याला लक्षात येतं. आणि ह्या एंडोस्कोपीचा उपयोग नुसतं रोग निदान आणि रक्तस्राव कुठून होते हे फक्त बघण्या इतकं मर्यादित नसतं, ताबडतोब त्या दुर्बिणीने आतमध्ये उपचार करता येतो. मी जसं म्हटलं इसोवेल व्हरायसिस, अन्ननलिकेतले व्हेन्स जेव्हा फाटतात फुटतात फुगून तर त्याला लगेच रबर बँड लावून बंद करता येतं. अल्सरमधनं जर ब्लीडिंग होत असेल तर त्याला अनेक प्रकारचे ट्रीटमेंट असतात, त्याला आम्ही मोठी व्हेन असेल त्याला क्लिप लावतो, किंवा त्याला ॲड्रेनलिनचं इंजेक्शन देतो, किंवा बायपोलर कोॲग्युलेशन म्हणून असतं, तर अनेक प्रकारचे ॲर्गॉन प्लाझ्मा कॉग्युलेशन. तर एंडोस्कोपीचा उपयोग हा फक्त रोगनिदानाशी मर्यादित नसून उपचारात्मक हे फार मोठ्या प्रमाणात त्याचा आम्ही उपयोग करतो. आणि हेच जेव्हा रक्तस्त्राव गुदमार्गातनं होतो तेव्हा आम्ही कोलोनोस्कोपी करतो, म्हणजे वरून होणाऱ्या तोंडातून जे आम्ही एंडोस्कोपी करतो त्याला अपर जी एंडोस्कोपी म्हणतात, आणि गुदद्वारातनं जे एंडोस्कोपी करतो त्याला कोलोनोस्कोपी म्हणतात. तर गुदद्वारातनं जर रक्तस्त्राव होत असेल तर सिग्मोडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपीनी गुदद्वार, रेक्टम, सिग्मोड, कोलन आणि पूर्ण मोठी

0: तातडी तपासणी याला कोलोनोस्कोपी म्हणतो. हे दोन प्रमुख इन्व्हेस्टिगेशन्सनी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट दोन्ही होऊ शकतं. पण अर्थात पेशंट्सच्या बाकीसुद्धा तपासण्या कराव्या लागतात. पेशंटला तुम्हाला जर लिव्हर डिझीज जर सस्पेक्टेड आहे तर सोनोग्राफी करणे, कॅन्सर सस्पेक्टेड आहे तर सिटी स्कॅन करणे, रुटीन ब्लड टेस्ट, कारण रक्तस्त्राव कधी कधी इतक्या जास्त प्रमाणावर होऊ शकतो की पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होऊन हायपोटेन्शन ज्याला म्हणतात आणि ते एक लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं, तर अशा पेशंटला ताबडतोब ऍडमिट करून तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. तर रुटीन ब्लड टेस्टने आपल्याला कळतं हिमोग्लोबिन ड्रॉप झाला आहे का, किती प्रमाणात ड्रॉप झालाय, तातडीने रक्त पुरवठा रक्त द्यायची गरज आहे का, तर अनेक गोष्टी. तर रक्तस्राव कधी कधी एकदम किरकोळ होऊ शकतो, कधी कधी त्याची तीव्रता इतकी जास्त असू शकते की ताबडतोब पेशंटला ऍडमिट करून ट्रीटमेंट जर केली नाही, वेळेवर उपचार केला नाही आणि तो उपाय उपचार जर यशस्वी झाला नाही तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो.
1: अचानक जर रक्ताची उलटी झाली तर पेशंटनी तातडीने काय करावं?
0: तातडीने हॉस्पिटलला जावं, कारण घरगुती उपचार रक्ताच्या उलटीत फारसा काही करता येण्यासारखा नाही. फक्त बाकीच्यांनी हे बघायचं आहे की पेशंट बेशुद्ध होतो आहे का, पेशंट कोलॅप्स होतो आहे का. त्याला तो जर अचानक पडला त्याला सुरक्षित ठिकाणी त्याला झोपवणे, सहसा त्याची कड पलटवून ठेवणे, म्हणजे जर तो बेशुद्ध झाला तर ते लंग्समध्ये ते रक्त जायला नको म्हणून एका साईडला टर्न करून ठेवणे आणि तातडीने कधी कधी सरळ आडव्या झोपलेल्या म्हणजे आडव्या झोपवलेल्या पेशंटचे कधी कधी पाय जर वरती केले तर हा रक्तपुरवठा थोडा मेंदूकडे जाऊन पेशंटला थोडी हुशारी येऊ शकते. पण ते काही सगळ्यांना जमेल असं नाही, फार भान राहील असं नाही. त्यामुळे रक्ताची उलटी जर किरकोळ असेल, पेशंट तुमचा रक्ताची उलटी होऊनही बसलेला आहे, बोलू शकतो, फारसं काही चक्कर येत नाही आहे, तर म्हणजे एक तीव्र प्रमाणात अधिक जास्त प्रमाणात रक्तस्राव झालेलं नाही असं आपल्याला कळतं. पण तरी सुद्धा रक्ताची उलटी ही काही सिंपल गोष्ट नाही. आता त्याच्यात लाल भडक रक्ताची उलटी होणे आणि काळपट होणे त्याच्यातही फरक असतो. लाल भडक म्हणजे जास्त त्याचा सिरियसनेस असतो, काळ्याचा सिरियसनेस कमी असतो. इव्हन गुदद्वारातनं काळीस संडासलं झाली तर पुष्कळ आमच्याकडे पेशंट 4 दिवसांनी येतात की डॉक्टर साहेब 4 दिवसापासून काळी संडास होते, तर त्यांना तेवढं त्याचं तीव्रता लक्षात येत नाही, कारण ते कमी प्रमाणात रक्तस्त्राव चालू असतो, रोजचे व्यवहार चालू पण राहू शकतात. पण काळी संडास होणे, गुदद्वारातनं रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, काळी उलटी होणे, हे ताबडतोब डॉक्टरकडे जाणं हाच त्याच्यात सगळ्यात महत्वाचा उपाय.
1: कोणत्या व्यक्तींना रक्ताची उलटी होऊ शकते? धूम्रपान, मद्यपान किंवा ज्या आपल्या आजकालच्या ज्या सवयी आहेत, जंक फूड खाणे, बैठे काम करणे.
0: आता मी सांगितलं की रक्ताची उलटी जेव्हा अन्ननालिकेतून होते, एसवेल व्हरायसिस, त्याचं सगळ्यात कॉमन कारण जर आपण पाहिलं तर अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलिक सिरॉसिस ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामुळे अन्ननलिकेमध्ये व्हेन्स मोठ्या होऊन त्या सिरोसिस ऑफ लिव्हरमुळे व्हेन्स मोठ्या होऊन त्याला व्हरायसिस होऊन ते फुटून जातं. तर त्यामुळे मद्यपान अत्यधिक प्रमाणात करणाऱ्या लोकांना इनडायरेक्टली लिव्हर सिरोसिस होऊन रक्ताची उलटी होण्याची शक्यता जास्त असते. एक्सेस पेनकिलर्स घेणाऱ्यांना रक्ताची उलटी होण्याची शक्यता जास्त असते. किंवा ज्यांचं रक्त पातळ असेल काही कारणाने, रक्त पातळ होण्याची औषधं चालू असतील, एका श्रोत्यांनी आपल्याला थ्रॉम्बोसायटोपिनिया म्हणून त्यांचे प्लेटलेट्स कमी झाल्याचा उल्लेख केला, अशा लोकांना, किंवा ते ब्लड थिनर्स असतील किंवा इतर काही औषधं चालू असतील ज्याच्यामुळे रक्त पातळ होण्याची शक्यता असते, किंवा इतर काही रोग असतील ज्याच्यामुळे रक्त पातळ होत असेल, ते त्यांना रक्ताची उलटी होण्याची शक्यता जास्त असते. धूम्रपानाने सुद्धा इनडायरेक्टली अल्सरमधनं होणारं रक्त वाढू शकतं, कारण धूम्रपानाने अल्सरचं हिलिंग जे असतं ते स्लो होऊन जातं. तर अल्सर झालेल्यांना धूम्रपान करून ते त्यांना त्रासच जास्त होणार आहे आणि त्यांना सुद्धा रक्ताची उलटी होण्याची शक्यता जास्त होणार. आता तुम्ही जंक फूडचा जर उल्लेख केला, त्याचा इनडायरेक्ट असा संबंध असा शकतो, जास्त प्रमाणात तुम्ही असे खाणं केलं आणि तुम्हाला जोराची उलटी झाली, सुरुवातीला ते अन्न बाहेर येतं आणि त्याच्यानंतर थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो, त्याला मी मॅलोरिविस सिंड्रोम असं जे नाव दिलं. तर चांगला आहार, चांगला सवयी ह्या जर राहिल्या सगळ्यांच्या, तर नॅचरली इतर सगळ्या आजाराप्रमाणे रक्ताचे आजार सुद्धा, उलटी होणे, पचन संस्थेतून रक्तस्राव होणे, हे सुद्धा आजार ऑटोमॅटिकली कमी होणार आहेत.
1: डॉक्टर, एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम, नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.

0: सांगा आणि कुठनं बोलताय आपण?
1: मी हंसराज हुमने बोलतो नागपूर वरून.
0: हा बोला.
1: मोदी कॉलोनी.
2: हा बोला बोला.
1: माझा प्रश्न असा आहे की जसं खोकला आला आणि रक्त निघाला तर माणूस बेहोश पडू शकतो का?
2: हो इंग्रजी साहेब, जोराची जोराचा खोकला आला असता कफ सिंकोप नावाचा एक प्रकार असतो की त्या खोकल्याच्या जोराने सुद्धा माणूस बेशुद्ध होऊ शकतो. जोराचा खोकला आला तर त्याच्यातून आपल्याला लंग्समधनंही कधी कधी रक्त येतं, त्याला कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं की हे नेमकं रक्त लंग्समधून आलं आहे की पचन संस्थेतून आलं, म्हणजे पोटातून आलं आहे. पचन संस्थेतून येणाऱ्या म्हणजे त्याला हेमॅटेमेसिस म्हणतात आणि लंग्समधनं येणाऱ्या रक्ताला हिमॉप्टेसिस म्हणतात. तर हा कधी कधी फरक पेशंटच्या लक्षात येत नाही. तर आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव कुठूनही झाला तर अचानक ब्लड प्रेशर डाऊन होऊन पेशंट बेहोश होऊ शकतो किंवा खोकल्याच्या फोर्सनी सुद्धा कफ सिंकोप येऊन पेशंट बेहोश होऊ शकतो.
0: कधी कधी खूप कोरडा खोकला असतो एखाद्या पेशंटला आणि मग अचानक त्याला रक्ताची उलटी किंवा रक्त येतं.
2: हा त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, त्या फोर्सनी जे होते त्याला मॅलोरिविस सिंड्रोम असं म्हणतात.
0: कुठल्या आजाराची लक्षण असू शकतात?
2: नाही, आता खोकला आहे त्याच्या मागचं कारण काही पण असू शकतं, पण हे जे रक्त जे आलंय खोकल्याच्या फोर्सनी जे आलंय ते अन्ननलिकेचं आतलं स्किन, त्याला म्युकोसा म्हणतो, अन्ननलिकेच्या आतलं किंवा जठरच्या आतलं जे लायनिंग असतं त्याच्यावर स्ट्रेच होऊन ते फाटून ते ताबडतोब झालेलं एक घावहून रक्तस्राव झालेला
0: आहे.
2: तर ते असे खूप जुने आजार, ते अचानक त्या खोकल्याच्या फोर्सनी किंवा उलटीच्या फोर्सनी जो आतमध्ये इंजुरी होते ते तत्काळ ती इंजुरी होऊन तत्काळ त्याच्यातनं रक्तस्राव होतो. पण उलटी का झाली त्याचं कारण शोधायला लागेल, जोराचा खोकला का आला त्याचं कारण शोधावं लागेल, पण कदाचित त्या ब्लिडिंगचं कारण तत्काळ तयार झालेलं असतं.
0: पण डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करणं आवश्यक आहे
2: नेहमीच. रक्त पचन संस्थेतून रक्त, लंग्स मधून रक्त, गुदद्वारातून रक्त, रक्ताची उलटी कुठल्याही रंगाची असो, लाल असो, काळी असो, कथ्या कलरची असो, त्याचे क्लॉट्स असो, थक्के असो, हे तातडीने डॉक्टरकडे जाऊन याचा उपचार करणं आवश्यक आहे. ऍटलीस्ट पुढचे इन्व्हेस्टिगेशन प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍडमिट करायची गरज नाही, पण पुष्कदा एंडोस्कोपी करून याचं कारण शोधण्याची गरज असते आणि पुढचा उपाययोजना करायची गरज असते.
0: डॉक्टर, अगदी जाता जाता एक प्रश्न की हा जो आपल्याला गुदद्वारातून रक्त येणे किंवा रक्ताची उलटी होणे तर हे आजार बरे होण्यासारखे आहेत का?
2: हो, याच्या मागचे जे कारण आहे, काही काही रोग पूर्णपणे बरे होऊ शकत नाही. जसं सिरोसिस ऑफ लिव्हर जर असेल त्याच्यामुळे होणारा इसोवेल व्हरायसिसने जर होणारा रक्तस्राव असेल तर आपल्याला मूळ कारणाकडे लक्ष द्यावं लागतं. तर सिरोसिसचा फायनल क्युअर हा लिव्हर ट्रान्सप्लांट असतो. पण अनेक प्रकारचे, आता कर्करोग झाला, कॅन्सर झाला, तो कॅन्सर पूर्णपणे काढून सर्जरीने बरा होऊ शकतो. अल्सरचा जर आजार असेल तो पूर्णपणे बरा असू शकतो. गुदद्वारातून रक्तस्राव झाला, पाईल्सचा म्हणजे मूळ व्याधाचा उपचार करता येतो, फिशरचा उपचार करता येतो. तर बहुतेक रोग हे पूर्णपणे बरे करता येतात, त्याला वेळीच तुम्ही तज्ज्ञाकडे जाऊन त्याचं रोग निदान आणि योग्य उपचार जर केला तर बहुतेक सगळ्याच या प्रश्नातून सुटका होऊ शकते.
0: फिशर सर आपण म्हणालात, तर फिशर हा बरा होण्यासारखा रोग आहे?
2: नक्कीच नक्कीच, फिशर हा पूर्णपणे बरा होतो. सुरुवातीला काही सिम्पल काळजी जर घेतली, स्टूल सॉफ्टनर्स, कडक संडास झाल्यामुळे फिशर होतो सहसा. तर भरपूर प्रमाणात पाणी पिणे, फ्रूट्स वगैरे खाणे आणि सॉफ्ट स्टूल झालं ते बंद होतं, नाही तर कधी कधी छोटीशी सर्जरी करावी लागते फिशरसाठी.
0: श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं विजय वैद्य आणि धनराज उके यांचं, निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं होतं. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. मी मंजुषा अंबुलकर, डॉक्टर प्रशांत भांडारकर यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
2: नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता रक्ताची उलटी आणि गुदद्वारातून रक्तस्राव. आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती डॉक्टर प्रशांत भांडारकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला. श्रोताओ नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर इस लाइव फोन इन कार्यक्रम का आज का विषय है किडनी की बीमारियां, लक्षण और कारण. आपके प्रश्नों को उत्तर देंगे डॉक्टर पंकज जवांदिया. श्रोताओं, आपके कोई प्रश्न है या शंका है तो आप हमें पूछ सकते हैं. इसके लिए हमारे फोन नंबर्स है 6940067, 2 5 6 0 1 0

0: फेलियर होता है। तो अगर आप एवरेज देखा जाए तो जब किडनी ट्रांसप्लांट के बाद में जो एक अपन किडनी किसी किडनी फेलियर मरीज़ को देते हैं तो वो किडनी अप्रोक्सीमेटली 10 से 15 साल अच्छे से चल जाती है। कोई कोई हमने पेशेंट देखे हैं जिनमें 20 से 25 साल तक के वो किडनी चलती है, कोई पेशेंट में 3 से 5 साल ही चलती है। तो ये सब कितना चलना चाहिए ये डिपेंड करता है आप पेशेंट की बॉडी कैसे अडाप्ट कर रही है, वो अपन ने किडनी डाली है उसको। तो उसके लिए आजकल काफ़ी नई मेडिसिन आ गई है जो अपन किडनी की सर्वाइवल बढ़ा सकते हैं। तो ओवरऑल मैं कहूँगा डोनर इज़ एब्सोल्युटली, डोनेशन में कोई रिस्क नहीं रहना रहता है और जो रेसिपियंट रहता है उनकी भी ज़िंदगी अच्छे से ट्रांसप्लांट के बाद गुजर जाती है।
1: डॉक्टर एक कॉल लेते हैं। हेलो।
2: हाँ हेलो, नमस्कार डॉक्टर।
0: हाँ
1: नमस्कार,
0: नमस्कार।
1: आपलं नाव सांगा आणि कुठनं बोलताय आपण?
2: आत्माराम कोरडे, जिल्हा वाशिम इथून बोलतो।
1: बोला।
2: प्रश्न असा आहे की किडनी मध्ये जर काही प्रॉब्लेम असला, किडनी फ्लेवर किंवा काही आणखी कोणताही प्रॉब्लेम, तर किडनीमुळे हृदय आणि मेंदू याच्यावर काही परिणाम होते का? कारण काही शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे किडनी हृदय आणि मेंदू याचं एक कनेक्शन आहे,
0: दैट्स लाइक अ व्हेरी अपडेटेड अँड गुड क्वेश्चन। जनरली ये इस टाईप का क्वेश्चन आम्हाला ऐकायला नाही भेटत जेव्हाही आम्ही काही टॉक देतो। तर बघा, जेव्हा किडनी फेलियर होते आणि जे ॲडव्हान्स स्टेजमध्ये किडनीचे फेलियर जात आहे तेव्हा शरीरामध्ये पूर्ण जे आपले ब्लड वेसल असतात त्याच्यामध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन वाढते, शरीरामध्ये पोटॅशियमचं इम्बॅलन्स होते, सोडियमचं होते, ब्लड प्रेशर वाढायला लागते। तर या सर्व गोष्टींमुळं हा आपल्या हृदयाला पण लोड येते, आपले हृदयाचे जे आर्टरीज असतात त्याच्यामध्ये पण कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतात आणि किडनी पेशंटमध्ये समजा जे डेथचं किंवा मृत्यूचं प्रमुख कारण असणार ते हृदयाचे कारण असतात। किडनी पेशंट किडनीच्या आजारामुळं न मरता ते जेव्हा त्यांची डेथ होते ते हृदयाच्या आजारामुळं होते। तर हृदयाचे आजार किडनीच्या पेशंटमध्ये खूप कॉमन आहेत आणि मेंदूचे आजार मी सांगणार की जेव्हा परसिस्टंटली शरीरामध्ये घाण वाढलेली असते किंवा युरिया क्रिएटिनिन वाढलेलं असते तेव्हा ते काही ना काही प्रमाणात ते मेंदूला पण अफेक्ट करायला सुरू करते, जसं की कधी कधी त्यांचं थोडं मेमरी लॉस होते, थोडं बिहेवियर अल्टरेशन होते, युरिया पुष्कळ जास्त वाढलं तर कधी कधी पेशंटला मिरगी किंवा आकडी वगैरे पण येऊ शकते। पण तुम्ही दोघांपैकी बघणार तर हृदयाचे इफेक्ट किडनीमुळे हृदयाला जे इफेक्ट होतात ते खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू जे मेंदूला होतात ते।
1: त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। श्रोताओ, आप सुन रहे हैं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर। हॅलो डॉक्टर, लाईव्ह फोन इन कार्यक्रम। आज का विषय है किडनी की बीमारी, लक्षण और कारण। अपने प्रश्नों को उत्तर देंगे डॉक्टर पंकज जवान दिया। श्रोताओं, आपके प्रश्न आप हमें पूछ सकते हैं, इसलिए हमारे फोन नंबर है 6940067-25601011 और 25292066। नागपुर बाहर से फोन करने वाले श्रोता 0712 ये एसटीडी कोड जरूर लगाए। डॉक्टर पंकज जवान दिया, हम बात कर रहे हैं किडनी की बीमारियों की। एक कॉल लेते हैं और फिर आगे का प्रश्न पूछेंगे। हॅलो।
3: हां नमस्कार मॅडम, मनोज गजवी नागपूरवरनं बोलतोय। सरांना विचारायचं आहे की किती प्रमाणात पेनकिलर, म्हणजे 1-2 दिवस पेनकिलर घेतला तर त्याच्याने किडनीवर काय परिणाम होतो, आणि दुसरा असा प्रश्न आहे की ज्या दिवशी आपण पेनकिलर घेतली त्या दिवशी जर समजा आपण पाणी भरपूर प्यालो तर त्या गोळीचा म्हणजे बॅड इफेक्ट कमी करू शकतो का?
0: तर बघा, याच्यात मी आपले जे पेशंट जे पेनकिलर घेतात त्यांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करू इच्छितो। एक कॅटेगरी ऑफ पेशंट ज्यांना किडनीचा आजार नाही आहे आणि ब्लड प्रेशर आणि शुगर नाही आहे त्यांना तुम्ही 1-2 दिवसासाठी पेनकिलर घेतलं तर त्याचं किडनीला इफेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, है ना। आणि वॉटर इनटेक तुम्ही असं नाही आहे की पेनकिलर घेतलं तर तुम्ही खूप वॉटर इनटेक घ्यायचं, बिकॉज पेनकिलरमुळे जे किडनीला इफेक्ट होते ते पाणी संबंधित नसते, ते काही किडनीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेसमुळे प्रोस्टाग्लँडिन्सचे चेंजेसमुळे होतात तर त्याचं पाण्यासोबत काही मेजर रिलेशन नाही आहे। सेकंड जे कॅटेगरी ऑफ पेशंट असतात ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्यांना ऑलरेडी समजा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर अशा पेशंटना 1 किंवा 2 किडनीची टॅबलेट पण थोडं हार्म करू शकते। तर आय विल सजेस्ट की तुम्हाला समजा किडनीचा आजार आहे तर तुम्ही जे किडनीसाठी सेफ पेनकिलर असते जसं की पॅरासिटामॉल किंवा ट्रॅमॅडॉल ह्या घ्यायच्या, आणि तुम्हाला किडनीचा आजार नाही आहे तर तुम्ही ऑकेजनली 1-2 पेनकिलर घेतलं तर तुम्हाला एवढं काही त्याचा परिणाम तुमच्या किडनीला होणार नाही।
1: त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। एक कॉल येतो। हॅलो।

नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10%

0: टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.
2: श्रोताओं, मिश्र संगीत में अब आपको अगला गीत सुनवा रहे हैं सचेत टंडन और परंपरा टंडन की आवाजों में. गीत को लिखा है कुमार ने.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254827.

0: FM 100.6 MHz पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। इस वक्त सुबह के 10:58 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नाविकांचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते। G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांमध्ये झालेल्या प्रगतीचं स्वागत करताना सांगितलं की अलीकडील संघर्षामुळे या प्रदेशात अनेक मित्र राष्ट्रांचे मोठे जीवित आणि वित्त हानी झाली आहे। राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला सरकारनं दिलाय। या पंधरवड्यात सरासरी 103.8 mm पावसाची नोंद होत असते। त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं। विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीचं काम हाती घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध असेल। त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल। महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी निधी मंजूर केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली। या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे। या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौकात काल काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलन करण्यात आलं। तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला। येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे। न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। दिन के 11 बज चुके हैं।
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के

फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुदैव कुटुंबकम या सूत्रावर आधारित आहे असंही त्यांनी सांगितलं. G7 शिखर परिषदेत भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात आली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचाराच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यात सहभागी देशांनी पुनरुच्चार केला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहे. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक 18 जून रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी 836 मतदार असून 14 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅट्रिक साधत इतिहास रचला. मेसीनं विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजचा विक्रमाची त्यांनी बरोबरी केली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: पुस्तक वळण. आता सविस्तर बातम्या. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून विद्यमान 6 फलाटांबरोबर आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील एकूण फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुणे इथं दिली. वैष्णव यांच्या हस्ते आज पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सेवेला प्रारंभ करण्यात आला. विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी देखील करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैष्णव यांनी पुणे रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. हडपसर स्थानकावरील विद्यमान 3 फलाटांचं आधुनिकीकरण करून 4था फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या नव्या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवी झेंडी दाखवली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या 18 जून रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी 1836 मतदार असून 14 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी देखील उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 4 मतदान केंद्रांवर 457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून 3 उमेदवार रिंगणात आहे. मतमोजणी 22 जूनला भंडारा इथं होईल. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघ इथून भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले आहे तर यवतमाळ मतदारसंघ इथून शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलंय. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहे असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं. भाजपा आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आजपासून नशामुक्त भारत सप्ताहाला सुरुवात होते आहे. या उपक्रमाद्वारे युवक महिला शैक्षणिक संस्था आणि समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून व्यसनमुक्त भारताचा संकल्प अधिक बळकट केला जाईल. हा सप्ताह 26 जूनपर्यंत चालणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणाअंतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला तर जळगाव जामोद इथं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेत आक्रमक आंदोलन केलं. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन तीव्र होत असताना कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन तुपकर यांनी केलंय. कोळसा उत्खननासाठी अधिग्रहित होणाऱ्या शेतजमिनीला प्रति एकर किमान 30 लाख रुपयांचा मोबदला देण्याची मागणी चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहे. सध्याचा मोबदला महागाई आणि वाढलेल्या पुनर्वसन खर्चाच्या तुलनेत अपुरा असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्तर मध्य रेल्वेनं कानपूर सेंट्रल तिरुचिरापल्ली दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01927 ही 17 आणि 24 जून रोजी कानपूरहून तर गाडी क्रमांक 01928 ही 20 आणि 27 जून रोजी तिरुचिरापल्लीहून धावणार आहे. या विशेष गाडीला नागपूर विभागातील बल्लारशा चंद्रपूर आणि नागपूर स्थानकांवर थांबा देण्यात आला असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती तपासून घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवत जिल्ह्यातील अजामीनपात्र वॉरंट असलेल्या 53 फरार आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशानुसार 22 अधिकारी आणि 108 कर्मचाऱ्यांनी 15 जून रोजी रात्री ही संयुक्त कारवाई केली. न्यायालयात हजर न राहता फरार झालेल्या आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात आली. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट सामन्यात आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं अफगाणिस्तानला विजयासाठी 403 धावांचं लक्ष दिलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरु झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना UK मधील लीड्स इथं खेळला जाणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅट्रिक साधत इतिहास रचलाय. मेसीनं विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोज या विक्रमाची बरोबरी केली आहे. आगामी काही तासात विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ वाशिम गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील नागपूरसह भंडारा वर्धा चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान कायम राहणार आहे. याच जिल्ह्यांमध्ये उष्णतामान देखील उच्चांकी राहण्याची शक्यता असल्यानं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलंय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवी झेंडी. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या. सामाजिक राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, 14 जून रोजी संगीत रंगभूमीचे एक अधर्व्यू नाटककार गोविंद बल्लाळ देओल यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाची सांगता झाली. त्याचप्रमाणे त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या संगीत संशय कल्लोळ या नाटकाचंही 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या चिरतरुण नाटककाराचा आणि त्याच्या तितक्याच चिरंजीवी नाट्यकृतीचा मागोवा आजच्या सांजधारा या कार्यक्रमात

आपण घेऊया. सुरुवातीला ऐकवीत आहोत प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात संगीत संशय कल्लोळ या नाटकातील नाट्यगीत. नाट्यगीत आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे गोविंद बल्लाळ देवलांनी.

14 जून 1916 हा विख्यात नाटककार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, नाट्यपद रचनाकार, तालीम मास्तर गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृती दिन. नाटककाराचं मृत्यू शताब्दी वर्ष आणि त्याच्या चिरतरुण असलेल्या नाटकांचं शताब्दीपूर्ती वर्ष असा आगळा वेगळा योग यावर्षी आलेला आहे. महाराष्ट्रात संगीत नाटकाचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यानंतर नाटककार म्हणून नाव घेतलं जातं ते देवल मास्तरांचं. देवलांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855. ते ज्या हायस्कूलात शिकत होते तिथे अण्णासाहेब त्यांचे शिक्षक होते. त्यांचा तिथून गुरुशिष्य संबंध सुरू झाला आणि किर्लोस्कर नाटक मंडळ स्थापन झाल्यावर तो अधिकच दृढ झाला. गोविंद बल्लाळ देवलांचं नाट्यगीत आणि त्याला दिलेलं संगीतात्मक ही रचना ऐकवित आहोत. स्वर रजनी जोशी यांचा आहे आणि नाटकाचं नाव आहे मृच्छकटिक.

श्रोते हो, या नाट्यगीतासाठी बालगंधर्व आणि रजनी जोशी यांनी आपला स्वर दिला होता. अण्णासाहेब किर्लोस्करांची शकुंतला सुरुवातीला गद्य होती. भाऊराव कोल्हटकरांचं नाटक कंपनीत आगमन झालं.

आणि शकुंतला गाऊ लागली। त्यासाठी अण्णासाहेबांनी स्वतः पद न लिहिता मोठ्या विश्वासानं ती आपल्या शिष्याला करायला सांगितली आणि देवलांनी आपल्या गुरूंचा विश्वास सार्थ ठरवला। ऐकवीत आहोत शाकुंतल या नाटकातील नाट्यपद, स्वर वसंतराव देशपांडे यांचं आहे।

हातक याने आवडाची वस्तू लोभान आवडाची वस्तू लोभान पसरला ह्या लागी हातक याने आवड

संगीत संशय कल्लोळ नाटकाची जन्मकथा थोडी मजेशीर आहे. प्रख्यात फ्रेंच नाटककार मोलियर याच्या एका प्रहसनावरून मर्फी या इंग्रज नाटककारानं ऑल इन द रॉंग हे त्याचं इंग्रजी रूपांतर केलं. दुसरं इमॅजिनरी कॉककोल्ड म्हणजे बायकोचा काल्पनिक जार किंवा प्रियकर या नावाने प्रसिद्ध आहे. त्यापैकी ऑल इन द रॉंग हे नाटक देवलांच्या वाचनात आल्यावर त्यांनी त्याचं फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा जे 1893 साली आलं या नावाने त्याचं मुरा मराठीत रूपांतर केलं. या नाटकाचे प्रयोग शाहू नगरवासी व इतर कंपन्या करीत असत. नटसम्राट गणपतराव जोशी हे स्वतः फाल्गुनरावाची भूमिका करीत असत. परंतु हे प्रहसनात्मक विनोदी नाटक त्या काळी फारसं चाललं नाही. कदाचित विलायती फाल्गुनरावाला मराठी पेहराव फिट बसला नसावा, त्यामुळे हळूहळू हे नाटक बाजूला पडल्यासारखं झालं होतं. गणपतराव जोशींच्या निधनानंतर ते पूर्णपणे बंद पडलं. 1911 साली काकासाहेब खाडगीलकरांचं संगीत मानापमान आलं आणि संगीत नाटकात आमूलाग्र क्रांती झाली. सुरुवातीला किर्लोस्कर आणि नंतर गंधर्व नाटक मंडळीला या नाटकाने अमाप पैसा, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानंतर 1913 साली विद्याहरण हे कच आणि देवयानीच्या कथेवर बेतलेलं नाटक आलं, परंतु त्याला मानापमानाची लोकप्रियता लाभली नाही. देवलांच्या संगीत मृच्छकटिक, संगीत शारदा, झुंजावराव जे गद्य लिखित होतं ते नाटकांचे प्रयोग सुरू होतेच. शारदेतील नायकांची भूमिका साकारणारे भाऊराव कोल्हटकर यांच्या निधनानंतर देवलांनी नवं नाटक लिहिलं होतं. तेव्हा गंधर्व नाटक मंडळींसाठी नवीन नाटक लिहिण्याची गळ जेव्हा देवलांना घातली गेली तेव्हा देवलांनी मूळच्या गद्य फाल्गुनरावाला संगीताचा साज चढवून त्याचं संगीत नाटक करावं असं ठरवलं. ऐकवित आहोत वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांची नाट्यगीत रचना.

शकुंतला, सुभद्रा, भामिनी, शारदा अशा खानदानी भूमिका करणाऱ्या बालगंधर्वांनी संगीत मृच्छकटिक आणि संगीत संशय गल्लोळमध्ये गणिकेची भूमिका केली. परंतु त्यांनी आपली केशभूषा आणि वेशभूषा मात्र कायम ठेवली. नऊवारी लुगडे, केसांचा अंबाडा, त्यावरची वेणी हे सगळं कायम होतं. रसिकांसमोर असलेली त्यांची सोज्वळ प्रतिमा जपण्यासाठी कदाचित त्यांनी हे केलं असावं असं म्हणतात. त्यात बदल केला तो रघुवीर सावकार यांनी. सावकार मूळचे गोव्याचे, त्यामुळे गोव्यातल्या कलावंतिणीची साडी नेसण्याची पद्धत, केशभूषा, चालण्या बोलण्यातला नखरा त्यांनी उचलला आणि आपली रेवती सिद्ध केली. जलाशयाच्या प्रवेशात ते स्वतः अदा करून ऐसी न मारू पिचकारी ही ठुमरी नवरसात गाव गाऊन दाखवत असत. नाटकाच्या शेवटी रेवतीची आई मघा नायकी नेते आणि त्यावेळी रेवतीशी गोव्याच्या कोकणी भाषेत बोलतानाचा पायंडा त्यांच्या रंगबोच्छू नाट्य समाजमध्येच पडला. त्याच्याबरोबर फाल्गुनरावांची भूमिका, वसंतराव सावकार या भादव्याची भूमिका गोविंदनाथराव सावकार हे करीत असत. रघुवीर सावकार दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्यासारखी नखरेल रेवती दुसरी झाली नाही असं अनेक जण म्हणतात. ऐकवित आहोत मृच्छकटिक या नाटकातील नाट्यगीत. स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आहे. गीत आणि संगीत गोविंद बल्लाळ देवलांचं.

श्रोतेहो, बालगंधर्वांच्या निधनानंतर त्यांचे ऑर्गनवादक अनंतराव लिमये हे 15 जुलैला दरवर्षी संगीत नाटकाचा प्रयोग साहित्य संघात करीत असत. पहिल्या वर्षी संगीत मृश्यकटिक आणि दुसऱ्या वर्षी संगीत संशयकल्लोळ हे प्रयोग पाहण्याचा योग त्यावेळी येत असे लोकांना. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे माननीय अनंत दामले यांनी वसंतसेना आणि रेवती या भूमिका त्यात साकारल्या होत्या. अश्विन शेटने दिलेली तस्वीर त्यांनी घेतली, पण लगेच पद सुरू न करता त्यांनी त्या तस्वीरीचं चुंबन घेतलं. ती हृदयाशी घट्ट धरली. या ॲक्शनमुळे अश्विन शेटच्या पुढच्या ह माझ्यापेक्षा त्या तस्वीरीचं नशीब मोठं या वाक्यातला गर्भितार्थ चटकन प्रेक्षकांच्या लक्षात आला. मुळातल्या फ्रेंच, नंतर इंग्रजी आणि त्यानंतर मराठीत आलेल्या फाल्गुनरावांनी मराठी संगीत रंगभूमीवर जो कल्लोळ गेली 100 वर्ष माजवला आहे त्याला तोड नाही. देवलांच्या गद्यभागाला दाद द्यावी की संगीताला की त्यांनी पात्रांच्या नावाची निवड करताना जे कौशल्य दाखवलंय त्याला द्यावी हे समजत नाही. या सगळ्यांचं एक अजब रसायन अनेक वर्ष रसिकांच्या मनाला भुरळ घालते आहे यात मात्र संशय नाही. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत शारदा या नाटकातील नाट्यपद.

श्रोते हो, बालगंधर्व यांच्या आवाजात गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आत्ताच आपण ऐकलं. या पदरचनेबरोबरच सांजधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी. फक्त

0: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मोदी यांची द्विपक्षीय चर्चासुद्धा आज होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील विविध वारसास्थळांवर विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. गांधी गेट, रुक्मिणी मंदिर, राम मंदिर, चंदन नगर, गोवारी शहीद स्मारक, झिरो माईल चौक आणि स्वामीनारायण मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसंच विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला. यासोबतच पर्यावरण जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. 5 ते 21 जून दरम्यान हे विशेष स्वच्छता अभियान शहरभर राबवण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर समता एक्सप्रेसच्या B2 डब्यात आढळलेल्या बेवारस बॅगेतून रेल्वे सुरक्षा दलानं 3.10 किलोग्रॅम संशयित अंमली पदार्थ जप्त केले. दप्त पदार्थाची अंदाजित किंमत सुमारे 62,000 रुपये असून श्वान पथकाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. स्वरकमल म्युझिक अकॅडमीच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त नवोन्मेष 2026 अंतर्गत प्यार का राग सुनोरे हा विशेष संगीत कार्यक्रम शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता साई सभागृह नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. अकादमीचे विद्यार्थी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन यांच्या अजरामर गीतांचा सुरेल नजराणा सादर करतील. या निःशुल्क कार्यक्रमाला संगीतप्रेमी रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. नागपूर आणि अमरावती विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी उपकुलसचिव गणेश कुमकुमवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केलं. या दोन्ही ठिकाणी तसंच महावितरण कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल धन्वंतरी रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्राध्यापक अवधेश कुमार यांनी शिबिराचं उद्घाटन केलं. कुलसचिव कादर नवाज खान यांनी सर्वांना रक्तदानाची शपथ दिली. यावर्षी जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना मानवतेचा एक थेंब रक्तदान करा जीवन वाचवा ही आहे. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्यांना अभिनंदन पत्र देऊन गौरवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.
0: एफएम बँड 14.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं थोड़ी देर में ठीक 7 बजे सुनिए कार्यक्रम जयमाला, जिसे हम मुंबई केंद्र से अनुप्रसारित करेंगे.
2: कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोताओ, इस गीत के साथ ही चित्रलोक कार्यक्रम समाप्त होता है। आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, एक निवेदन ऐका। हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन। उद्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 18 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, 8:42 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विकसनशील देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। G7 शिखर परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात पंतप्रधानांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्राच्या राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे। OP गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील। लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली। राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे। राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. Velarasu यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे। त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवा यांची नियुक्ती झाली आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात 20 जून रोजी नागपूरात

0: भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा दीक्षाभूमी नागपूर ते कलेक्टर ऑफिस असा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लखनौ इथं भारत विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं अफगाणिस्तानला विजयासाठी 403 धावांचं लक्ष दिलं आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या 35 षटकात 7 गडी बाद 194 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK-मधील लीड्स इथं सामना सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या 20 षटकात 4 गडी बाद 195 धावा झाल्या होत्या. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह वादळी वारे आणि मेघगर्जनेची तसंच सौम्य पावसाची शक्यता, तर वर्धा आणि यवतमाळ इथं देखील काही ठिकाणी उष्णतेच्या येलो अलर्टसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आज ब्रह्मपुरी इथं 42.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली असून नागपूर इथं 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.
1: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:45 होत आहेत. सहक्षेपित करीत आहोत हिंदी बातम्या. दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता एका हवामानाचा अंदाज. आज नागपूरचं कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 3.1 अंशानं अधिक होतं. तर किमान तापमान 26.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 9 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्राच्छादित राहील. काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 41 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 29 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55. शुभरात्री. जय हिंद.